0: रसिक श्रोते हो नमस्कार. आज 8 जून 2026 आज ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आज आकाशवाणी संगीत आणि आवाजाचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा करीत आहे. ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी 90 वर्षाची पूर्तता आजच्याच दिवशी होत आहे आणि त्यानिमित्तानं आपण सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
1: नमस्कार श्रोते हो, स्वर संस्कृती आणि संवाद याचा अखंड प्रवास म्हणजे आकाशवाणी. आज आपण आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्षाचा हा अविस्मरणीय सोहळा साजरा करत आहोत. भारतीय जनमानसाच्या भावना, संस्कृती, परंपरा आणि विचार यांना आपल्या स्वरांनी जोडणाऱ्या आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्षाच्या या विशेष प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत.
0: रसिक श्रोते हो, सकाळची ती आल्हाददायक सुरुवात ते संध्याकाळचा आरामात आपला प्रवास गीत संगीत मनोरंजनाच्या सोबतीनं होतो ती ही आकाशवाणी. आकाशवाणीनं प्रत्येक घरात आपलं अतूट नातं प्रत्येकाच्या मनामनात निर्माण केलंय.
1: बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन सुरू झालेला आकाशवाणीचा प्रवास आजही तितक्याच विश्वासानं आणि आत्मीयतेनं सुरू आहे. 9 दशकं म्हणजे अनेक पिढ्या, अनेक आठवणी आणि लाखो श्रोत्यांच्या मनात घर करून राहिलेला एक आपुलकीचा स्वर म्हणजे आकाशवाणी. 8 जून 1936 भारतीय प्रसारण इतिहासातील एक सुवर्ण दिन. याच दिवशी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस या संस्थेला ऑल इंडिया रेडिओ हे नाव देण्यात आलं. पुढे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचे नाव बदलून त्यानंतर 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी हे अधिकृत नाव देण्यात आलं.
0: आकाशवाणी हे नाव नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांनी 1939 मध्ये सुचवलं. कलकत्ता आकाशवाणी केंद्राच्या उद्घाटनादरम्यान रवींद्रनाथ टागोरांनी एका संदेशात पहिल्यांदाच आकाशवाणी या शब्दाचा वापर केला.
1: त्यानंतर आकाशवाणी हे नाव सर्वांच्या घराघरात पोचलं आणि जिव्हाळ्याचं बनून गेलं. त्या काळात रेडिओ हेच माहिती आणि मनोरंजनाचं सर्वात प्रभावी माध्यम होतं. प्रत्येक घरात रेडिओ भोवती बसून कार्यक्रम ऐकण्याची एक वेगळीच परंपरा होती.

0: भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते आधुनिक डिजिटल युगापर्यंत ऐतिहासिकदृष्ट्या आकाशवाणीवरूनच राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा संदेश प्रसारित करण्यात आला होता.
1: पहाटेच्या भक्तिगीतांनी दिवसाची सुरुवात व्हायची. सकाळी बातम्या, दुपारी महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम, संध्याकाळी संगीत, नवनाट्य, मुलांचे कार्यक्रम आणि रात्री भावस्पर्शी गीत. आकाशवाणी प्रत्येक घराचा सदस्य बनली. ग्रामीण भारताशी नाळ जोडणाऱ्या कार्यक्रमांनी शेतकऱ्यांना नवी दिशा दिली. कृषीविषयक मार्गदर्शन, हवामानाचा अंदाज, शेतीतील नवे प्रयोग या माध्यमातून आकाशवाणीनं जनमानसात महत्वाची भूमिका निभावली. युवकांसाठी सुरू झालेल्या युवाणीने अनेक तरुणांना अभिव्यक्तीचं व्यासपीठ दिलं. कथा, कविता, संगीत, चर्चा, मुलाखती, तरुणाईचा उत्साह आणि विचार यांना इथे मुक्त व्यासपीठ मिळालं. आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्षाच्या आजच्या या साजऱ्या होणाऱ्या सोहळ्यासाठी आपल्या भावना व्यक्त करताना आकाशवाणी कार्यक्रम विभागाच्या सेवानिवृत्त सहाय्यक निदेशक प्रियदर्शनी राऊत.
2: आकाशवाणीचा आणि माझ्या पिढीचा, माझ्या आधीच्या पिढीचा संबंध हा जन्मापासूनच आहे. जन्मापासूनच आम्ही ऑल इंडिया रेडिओचे वेगवेगळ्या स्टेशन्सचे कार्यक्रम ऐकत ऐकत मोठे झालो आणि त्यातून आम्ही घडत गेलो. वयोमानानुसार वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्याची आवड बदलत गेली, पण आकाशवाणीचे कार्यक्रम आणि त्याचे संस्कार हे आम्हाला नेहमीसाठी पुरले. कधी लहान मुलांचे कार्यक्रम लहानपणी,

0: मोठं झाल्यावर तरुणपणात युवावाणी सारखे कार्यक्रम, त्याच्यानंतर गाणी, मुलाखती, फीचर्स, चर्चा आणि कधी कधी उत्तमोत्तम संगीताचे कार्यक्रम, नाटक, ह्या सगळ्या याच्यातून कळत न कळत आमच्या कानावर इतके चांगले चांगले संस्कार पडलेले आहेत की त्यातून आमच्या व्यक्तिमत्वाची एक जडणघडण घडत गेली. योगायोगाने म्हणा, आणि आनंदाची गोष्ट की मला आकाशवाणीतच नोकरी करायची संधी मिळाली. 37 वर्षाच्या माझ्या प्रदीर्घ कार्यकाळात मला आकाशवाणीनी इतक्या प्रकारे समृद्ध केलेलं आहे की त्याची काही कशातच त्याचं मोल होऊ शकत नाही, त्या अनुभवांची कशातच गिनती होऊ शकत नाही. आणि आकाशवाणी आज 37 वर्षापूर्वी जी होती, मी जेव्हा नोकरीत आले तेव्हापासून तर आतापर्यंत बदलत्या काळासोबत आकाशवाणीचं स्वरूपही बदलत गेलं. आधी स्पूल्सवर वगैरे कार्यक्रम चालायचे, मोठ्या ग्रामोफोन रेकॉर्ड्स, नंतर कॅसेट्स आल्या, नंतर सीडी झाल्या, आता डिजिटलायझेशन झालेलं आहे. आकाशवाणीने बदलत्या काळासोबत तांत्रिक स्वरूप आपलं बदललं, आधुनिक झालेलं आहे, पण आकाशवाणीचे कार्यक्रमही फॉर्मॅट चेंज झाले, पण आकाशवाणीने भारतीय संस्कृतीचा आपला मूळ गाभा आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र कधीच सोडलेला नाही. आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ समाजातील सगळ्या लोकांसाठी आहे, लहानांपासून मोठ्यापर्यंत, शेतकरी, कामगार, युवा, लहान मुलं, डॉक्टर्स, सैनिक, जवान, व्यापारी, तुम्ही कोणाचंही नाव घ्या, सगळ्यांसाठी आकाशवाणीचे उपयुक्त कार्यक्रम असतात. आकाशवाणीच्या बातम्या सगळ्यात विश्वासार्ह असतात. आणि एक शेतकरी जो असतो शेतात काम करताना नांगरला ट्रान्झिस्टर लावून कार्यक्रम ऐकतो, आणि तसाच एक आमच्या सरहदवर बॉर्डरवर एक जो जवान असतो सैनिक, तो पण तिथे ऐकत असतो रेडिओचे कार्यक्रम. आणि आकाशवाणीची मदत संकट काळात जेव्हा जिथे काहीही चालत नाही तिथे रेडिओच्या द्वारे लाखो लोकांना, तो करोना काळात असो किंवा बाकी कुठले नॅचरल डिझास्टर्स येतात, कधी देशात युद्धमय स्थिती होते, संकट येते, या सगळ्याच्यात आकाशवाणीचे प्रत्येक कार्यक्रम तुम्हाला बहुजन हिताय बहुजन सुखाय असे सगळ्यांसाठी तुम्हाला तुमची सेवा करत असतात अहर्निश. आकाशवाणीवरून आपण सगळे ऐकत असता क्रीडा विषयक कार्यक्रम, मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावरच्या मॅचेस किंवा हॉकीच्या मॅचेस किंवा ऑलिम्पिक लेवलवरचे जे धावते समालोचन असतं आकाशवाणीवर, किंवा कुठल्या दुसऱ्या कार्यक्रमांचे धावते समालोचन जे अश्रोता ऐकतात, तर ते असं वाटतं की अक्षरशः तुमच्या डोळ्यासमोर ते घडत आहे. ही कमाल असते त्या निवेदकाची, जे तुमच्या डोळ्यासमोर हजारो मैल दूर होणारं चित्र तंतोतंत आपल्या आवाजाद्वारे आपल्या माईकद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि आकाशवाणी ही एक आज 90 वर्षाकडे वाटचाल करते आहे. ही अतिशय श्रीमंत समृद्ध परंपरा आहे. येणारी नवीन पिढी जी आकाशवाणीत काम करेल ती पण ह्याला अशीच कॅरी करेल. आकाशवाणी मूळ गाभा कायम ठेवून, भारतीय संस्कृतीचे आपले जे पाळमूळ आहेत ते घट्ट ठेवून आकाशवाणी अशीच पुढे अजूनही 200, 300, हजारो वर्षापर्यंत दिमाखात उभी राहील. आकाशवाणीसाठी माझे कोटी कोटी नमन आणि शुभेच्छा.
1: भारतात ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणीची 1591 प्रसारण केंद्र कार्यरत आहेत. यापैकी सुमारे 585 आकाशवाणी FM केंद्र आहेत. ही आकाशवाणी केंद्र देशाच्या 99%पेक्षा जास्त लोकसंख्येला सेवा पुरवतात. स्थानिक आकाशवाणी केंद्र छोट्या समुदायासाठी बोलीभाषेत कार्यक्रम प्रसारित करतात. आकाशवाणी केंद्रावरून 23 भाषा आणि 182 पेक्षा जास्त बोलीभाषांमध्ये कार्यक्रम आणि बातम्या प्रसारित केल्या जातात. आकाशवाणीची विविध भारती ही देशभरातील सर्वात लोकप्रिय प्रसारण सेवा आहे. मुख्य प्रसारण जरी हिंदी भाषेतून असलं तरी महाराष्ट्रातील केंद्रांवरून मराठी भाषेत स्थानिक कार्यक्रम, गाणी आणि बातम्यांचे नियमितपणे प्रसारण केलं जातं.

0: आकाशवाणीनं भारतीय संगीत आणि कलांचा खजिना जपण्याचं महान कार्य केलं. सुरुवातीच्या काळात आकाशवाणीमध्ये व्यावसायिक संगीत आणि कार्यक्रमांसाठी ग्रामोफोन एलपी डिस्कच्या माध्यमातून प्रसारण होत असे, पण आता त्याची जागा डिजिटल ऑडिओने घेतली. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, लोकगीतं, भावगीतं, भक्तिगीतं या सर्व कलाप्रकारांना आकाशवाणीनं मोठं व्यासपीठ दिलं. अनेक नामवंत कलाकारांची कारकीर्द आकाशवाणीमुळे उजळली.
1: एफएम गोल्ड ही आकाशवाणीची प्रसारण सेवा प्रामुख्यानं प्रमुख शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई येथे उपलब्ध असलेले माहिती मनोरंजन सेवा केंद्र. यावर जुन्या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम या केंद्रावरून प्रसारित केला जातो. एफएम रेनबो हे ऑल इंडिया रेडिओचं एक अतिशय लोकप्रिय आणि वेगवान एफएम नेटवर्क आहे. यामध्ये नवीन चित्रपट संगीत, प्रादेशिक भाषांमधील गीतं आणि पाश्चात्य संगीताचा उत्तम संयोग ऐकायला मिळतो. आकाशवाणी आपल्या सगळ्या केंद्रांवरून दर एक तासाला हिंदी आणि इंग्रजी भाषेतून अचूक आणि ताज्या बातम्यांचं प्रसारण करीत असते आणि ठरलेल्या त्या त्या वेळेत प्रादेशिक बातम्या प्रसारित होतात. आकाशवाणी दररोज संस्कृत भाषेतही बातम्यांचं प्रसारण करते. संस्कृत भाषेच्या जतनासाठी एक मोठं पाऊल आहे. बातम्यांच्या या संदर्भात तेलंगणा राज्य पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था श्री महेश मुरलीधर भागवत आकाशवाणीशी बोलताना,
2: आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आमची जी पिढी आहे ही आकाशवाणीच्या बातम्या असो बाकी कार्यक्रम ऐकतच मोठी झालेली पिढी आहे. माझा जन्म 1969 सालचा आणि अगदी लहानपणापासून सकाळी 7 संस्कृत बातम्या, त्याच्यामध्ये इतिवार्ता, शिवंताम, प्रवाचकाः, बलदेवानंद सागराः आणि त्या बातम्यांच्या शेवटी संपत्ती वार्ताः आणि मग लगेच 7:05 सुधा नरवणे आकाशवाणी पुणे आपणास प्रादेशिक बातम्या देत आहे. या सुधा नरवणेंच्या मराठी बातम्या, सुधा नरवणे म्हणजे आपले जे लष्कराचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे साहेब होते त्यांच्या मातोश्री, ह्या बातम्या ऐकतच आम्ही घड्याळ लावायचो. आणि त्यानंतर मग सकाळी 11 कामगार सभा ही मुंबई आकाशवाणीवर असायची, सकाळी 6 आपला भक्तगीतांचा कार्यक्रम असायचा, त्यानंतर क्रिकेटचे मॅच ऐकायला रेडिओ हा एकमेव होता आणि मला खूपच क्रिकेटचं वेट हे लहानपणापासून होतं. मॅचेस सगळ्या मी रेडिओवर ऐकायचो. इवन माझ्यासाठी माझ्या एका मित्राच्या वडिलांनी घड्याळातला रेडिओ पण बाहेरच्या देशातनं आणला होता आणि तो घड्याळातला रेडिओ त्याला इयरफोन लावत क्रिकेटची मॅच मी फॉलो करत असायचो. खूपच सुंदर आकाशवाणीच्या आठवणी आहेत. दर बुधवारी बिनाका गीतमाला अमीन सयानी आणि मग त्याच्यामध्ये मग आज पहिले पादान पे है कुठलं गाणं, दरवर्षी जे सुपरहिट गाणे असायचे नंबर 1, नंबर 2, नंबर 3 ते गाणे आम्ही फॉलो करायचो आणि मजा यायची ती बिनाका गीतमाला ऐकायचं. पुढे जाऊन ती सिबाका गीतमाला झाली. त्यानंतर मग विविध भारती, रेडिओ सिलोन, फौजी भाइयों की सेवा में, हे सगळे जे कार्यक्रम होते खूपच मनोरंजक कार्यक्रम असे आकाशवाणीचे होते आणि ते सगळी गाणी, ते सगळे कार्यक्रम आजही स्मरणात आहेत. 90 वर्ष आकाशवाणीला पूर्ण होत आहेत. आकाशवाणीला आणि आकाशवाणीच्या सर्व

0: जे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्या सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.
1: गायक, वादक, लेखक, अभिनेते, निवेदक, असंख्य कलावंतांनी आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या कलेचा ठसा उमटवला आणि या आठवणीमध्ये एक नाव कायम प्रेमाने घेतलं जातं, ते म्हणजे गीतरामायण. कवी ग. दि. माडगुळकर यांच्या शब्दांना आणि संगीतकार सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांच्या स्वरांना लाभलेलं हे अमर गीतकाव्य 1955 साली प्रथम पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालं. रामायणासारखा महान ग्रंथ साध्या, सुरेल आणि भावस्पर्शी गीतातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम गीतरामायणाने केलं.

श्रोते हो आकाशवाणीची प्रसिद्ध आणि मंत्रमुग्ध करणारी सिग्नेचर ट्यून, याला संकेत धून असे म्हणतो.

0: ही सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमन यांनी 1930 दशकात मुंबई आकाशवाणी केंद्राच्या स्टुडिओत संगीतबद्ध केली.
1: आणि श्रोते हो, आकाशवाणीच्या या 90 वर्षाच्या प्रवासात अनेक दिग्गज कलाकार, पत्रकार आणि साहित्यिकांचं मोठं योगदान राहिलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त उत्तम अनुवादक डॉक्टर उमा कुलकर्णी आकाशवाणीला शुभेच्छा देताना.
2: आमची पिढी ही पुस्तकं आणि आकाशवाणीने प्रभावित झालेली आमची पिढी आहे. मी माझ्या वयाची, मी 75 वर्षाची आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आमची संपूर्ण पिढी पुस्तकं आणि आकाशवाणीने किती प्रभावित झालेली होती. माझं लहानपण बेळगावला गेलं. माझे वडील बासरी वादक होते आणि त्यामुळे त्यांना शास्त्रीय संगीताची आवड असल्यामुळे मला जसं आठवतंय तसं आमच्या घरात रेडिओ आहेत, म्हणजे घरात रेडिओ नाही असं मला घरच आठवत नाही. त्यामुळे इतकं त्याच्याशी आमचं नातं आहे, म्हणजे जसं सकाळी जाग येण्यापासून ते आम्हाला रेडिओच्या सुरावटीनेच आम्हाला जाग यायची, इतकं आमच्या जीवनाशी रेडिओचं जुळलेलं नातं आहे. अगदी लहान असताना मला आठवतंय की तेव्हा रेडिओवर, आकाशवाणीवर गीत रामायण ऐकवलं जायचं आणि आमचे वडील आम्हा सगळ्या भावंडांना उठवून जाग करून रेडिओच्या समोर बसवायचे आणि आम्हाला गीत रामायणाची गाणी आणि त्याच्या आधीचं निवेदन ते सगळं ऐकायला लावायचे. त्या न कळत्या वयामध्ये सुद्धा मनामध्ये जी काही ती गाणी रुतून बसलेली आहेत आणि त्याच्या आधी सांगितलं गेलेलं त्या गाण्याच्या मागची पार्श्वभूमी आणि नंतर गाणं, हे सगळं आमच्या मनावर फार खोलवर परिणाम करून गेलेलं आहे की आज इतक्या वर्षानंतर सुद्धा ते केवळ स्वरातून आमच्या कानापर्यंत जे पोहोचलेलं होतं ते तितकंच आमच्या मनात खूप रुजलेलं आहे. दुसरं म्हणजे या आकाशवाणीमुळे आमचे कान तयार करायचं मोठं काम या आकाशवाणीने केलेलं आहे. म्हणजे गाण्यासाठी आमचे गळे नसतील पण सतत गाणी ऐकत राहिल्यामुळे आम्हाला सुरातला सूर आणि बेसूर हे अगदी फार लहानपणापासून आम्हाला कळतं. म्हणजे आम्ही कानसेन होण्यामध्ये या आकाशवाणीने फार महत्वाचं काम केलेलं आहे. आणि शास्त्रीय संगीत तर आमच्या वडिलांच्या मुळे आम्ही ऐकायचंच, म्हणजे सतत सुरूच असायचं ते. शिवाय माझी मोठी बहीण, तिला भावगीतांचा नाद होता आणि आम्ही त्यामुळे मराठीतली भावगीतं वेगवेगळी त्यावेळेला रेडिओवर ऐकायचे. त्यामुळे मोठमोठ्या कवींचे म्हणजे कुसुमाग्रज, बालकवी ह्यांच्या कविता त्याला सूर लावून म्हटलेलं असायचं. भारत तांबे

तर आमच्यापर्यंत खूपच आकाशवाणीने पोहोचवलेले आहेत. त्यामुळे आकाशवाणीचं आमच्या जीवनात सूर आणि उत्तम काव्य पोचवण्यासाठी खूप महत्वाचं स्थान आहे. अनेक व्याख्यानं आम्ही आकाशवाणीकडून ऐकलेली आहेत. व्याख्यान माला असायच्या त्या आम्ही ऐकायचो. सोमवारचं नभोनाट्य हे तर एक वेगळी अनुभूती देणारा प्रकार होता. सगळे दिवे बंद करायचे, शांत बसायचं आणि नाटक ऐकायचं, नभोनाट्य ऐकायचं आणि ते आमच्या मनपटलावर साकार व्हायचं. तेव्हा म्हणजे पूर्ण आम्ही त्याच्यामध्ये त्या नाटकामध्ये सहभागी होत होतो. माझ्या स्वतःच्या वंशवृक्ष आणि केतकर वहिनी या नभोनाट्यांचं सिरियल सारखे प्रयोग केले गेले आणि त्यात माझा लेखनाच्या दृष्टीने पण एक सहभाग होता. दुसरा म्हणजे आमचा सगळा दिनक्रम जो होता तो या आकाशवाणी बरोबर जोडलेला असायचा. सकाळी उठल्यापासून रेडिओ प्रमाणे किती वाजले आम्हाला घड्याळात बघावं लागत नव्हतं. ते एक फार मोठं म्हणजे जीवनाचा तो एक इतक्या प्रकारे भाग होऊन गेलेला होता. म्हणजे आजच्या पिढीला हे कळेल की नाही हे पण मला माहित नाही, पण आमच्या पिढीच्या लोकांना तर हे नक्कीच कळेल. देशाच्या वेगवेगळ्या गावांमध्ये, लहान मोठ्या सगळ्या गावांमध्ये माझ्या काही मुलाखतींद्वारे माझा आवाजही आकाशवाणीने पोहोचवलेला आहे. अशा प्रकारे सामाजिक आणि सांस्कृतिक भान जपणाऱ्या आणि वाढीला लावणाऱ्या आकाशवाणीला 90व्या वाढदिवसानिमित्त अनेक

0: माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मन की बात पासून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारा प्रेरणादायी आवाज आकाशवाणी. माहिती संस्कृती विश्वासाचा सोबती आकाशवाणी. कोविड, सुनामी किंवा प्राकृतिक संकट असो तेव्हाही प्रत्येक रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचणारा आवाज आकाशवाणी. बहुजन हिताय बहुजन सुखाय या संस्कृत सुवचनाचा अर्थ जास्तीत जास्त लोकांचं कल्याण आणि जास्तीत जास्त लोकांना सुख मिळवून देणे असा आहे. आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्षाच्या प्रवासाच्या इतिहासाच्या आठवणी कायमच सगळ्यांच्या मनात रुंजी घालत राहणारच आहेत. आकाशवाणीचे हे ऋणानुबंध वर्षानुवर्ष आपण जपणार आहोत.
1: श्रोते हो, आज संपूर्ण भारतभर साजऱ्या होणाऱ्या आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्षाच्या पूर्ततेनिमित्त पुन्हा एकदा जाता जाता आपण सर्व रसिक श्रोत्यांना
2: हार्दिक शुभेच्छा.
1: ऑल इंडिया रेडिओ,
0: नभोवाणी,
1: प्रजावाणी,
0: जनवाणी,
1: आकाशवाणी,
0: आकाशवाणी,
2: आकाशवाणी.
0: तुमच्या आमुच्या जुळती तारा, मधुर सुरांच्या बरसती धारा, आकाशवाणी,
1: आकाशवाणी.